मोडू नका वचनास। कैकेयीच्या या कठोर दटावणीनं राजा दशरथाच्या मस्तकावर पुन्हा पुन्हा वज्राघात केले। दशरथाची अवस्था मोठे केविलवाणी झाली। त्यानं विनवून पाहिलं, अर्जवून पाहिलं, कैकेयीचा हट्ट अणुमात्र कमी झाला नाही। राजा किंग कर्तव्य मूढ स्थितीत पुतळ्यासारखा स्तब्ध बसून राहिला। एवढ्यात मंत्री सुमंत कैकेयीच्या मंदिराच्या द्वाराशी आला। अधीर कैकेयीनं सुमंताला आज्ञा केली, रामाला इकडे घेऊन या। यव्व राज्याभिषेकासाठी सिद्ध असलेल्या श्रीरामाला घेऊन सुमंत कैकेयीच्या मंदिरात आला। राजा दशरथ म्लानवदन आणि अबोल अवस्थेत खाली मान घालून बसलेला पाहून श्रीरामाला आश्चर्याचा धक्का बसला। श्रीरामानं डोळ्यानंच कैकेयीला कारण विचारलं। तिनं सर्व प्रकार निवेदन केला आणि अंती म्हणाली, तुला प्रत्यक्ष सांगण्याचा त्यांना धीर होत नाही, पण राज्य भरताला मिळावं आणि तू 14 वर्षे वनवासात जावंस अशी त्यांची इच्छा आहे। यावरही राजा दशरथ काही बोलला नाही। राजाचं मौन हीच अनुमती जाणून राम आनंदानं वनवासात जाण्यास तयार झाला। अभिषेकोत्सवाच्या आनंदावर एकाएकी विरजण पडलं। झालेला प्रकार आपल्या मातेस सांगावा म्हणून श्रीराम लक्ष्मणासह कौसल्याच्या मंदिरात गेले। कौसल्या शुभ्रवेश परि

प्रस्थान करून अग्नीला आहुती देत होती. राम येताच ती हर्षित झाली. रामानं बसावं म्हणून कौसल्येनं आसन पुढे केलं. राम बसले तर नाहीतच, पण त्यांनी पित्राज्ञेनं आपण वनवासास निघालो आहोत हे आईला सांगितलं. कौसल्य हतबुद्धच झाली. कैकेयीचा हट्ट, राजा दशरथाचं वरदान आणि श्रीरामाचं कठोर कर्तव्य पालन, कशा कशाचाच तिला बोध होईना. श्रीरामाला हृदयाशी कवटाळून आर्त स्वरानं ती म्हणू लागली, उंबर ठ्यास ओलांडुनिया मातेची माया, नको रे जाऊ रामराया, शतनवसानी येऊन पोटी, शतनवसानी येऊन पोटी, सुख विलेस का दुःखासाठी, प्राण मागतो निरोप, रडते कासा विसकाया, नको रे जाऊ रामराया. कशी मूढती सवत कैकेयी, कशी मूढती सवत कैकेयी, तीही मदसम अबला आई, आज्ञा देईल का भरताती कांतारी जाया, नको रे जाऊ रामराया. तृप्त होऊ दे तिची लोचने, तृप्त होऊ दे तिची लोचने, भरत भोगू दे राज्य सुखाने, वनी धाडते तुझसे कशास्तव वैरण ती वाया, नको रे जाऊ रामराया. सांगू नये ते आज सांगते, सांगू नये ते आज सांगते, मजहून ह्याना ती आवडते, सांगू नये ते आज सांगते, मजहून ह्याना ती आवडते, आज वरी मी कुडान कथिल्या मूक यातना या, नको रे जाऊ रामराया. तिच्या नयनीच्या अंगारानी, तिच्या नयनीच्या अंगारानी, जळतत जगले मुला जीवनी, तुझ्या राज्यी इच्छित होते अंतितरी छाया, नको रे जाऊ रामराया. अधर्म सांगू कसा बालका, अधर्म सांगू कसा बालका, तुष्ट ठेव तू तुझिया जनका, माग अनुज्ञा मात्र, माग अनुज्ञा मात्र, जननी ते कांतारी न्याया, नको रे जाऊ रामराया. तुझ्या वाचुनी राहू कशी मी, तुझ्या वाचुनी राहू कशी मी, वियोग रामा साहू कशी मी, जमदग्नी सम तात तुझे का कथित न माराया, नको रे जाऊ रामराया. तुझ्या करे दे मरणच मजसी, तुझ्या करे दे मरणच मजसी, हो राजा वा हो वनवासी, देहा वाचून फिरेन मगमी, मागो वा घ्याया, नको रे जाऊ रामराया.

ही कमलमा निवास करणारा, कमल धारण करणारा, श्वेत वस्त्र, श्वेत चंदन आणि श्वेत मालावती शोभता ही मनोहारिणी विष्णुप्रिये त्रिभुवनमा वैभव आपणारा ही भगवती लक्ष्मी अमारा उपर प्रसन्न था, प्रसन्न था।

तो शकराली स्तुती पण किती सुंदर बहु जाणी ती. ओम शक्रादय सुरगणा हे श्लोक तू जाणीतोस. नमतीक पद्य द्वारा वंदना करिये.

ही अग्निने तृप्त करणारी शक्ती, स्वधा पितृने तृप्त करणारी शक्ती, आणि बधा नामोती प्रसिद्ध जगदंबा, आपने आम्ही प्रणाम करीयशी, विश्वनु कल्याण थाव, समस्त विश्वनु कल्याण।